0: टाउन स्ट्रीम में माशाल्लाह पानी सुठो आ हींअर असांजो रोज़गार सुठो आहे असां चवंदा आहियूं दरिया वसंदो रहे सदाई मौजिन मस्तिन मौजे
1: पाणी आयो आहे शुक्र आहे माल कयो बचनि जी रोज़ी मिले थी असां इन में ख़ुशि आहियूं ताला करे इन खां वधीक पाणी थिए जीअं पाणी वधंदो ईअं असांजी रोज़ी वधंदी
2: परेशानी पहिरीं हुई हाणे जेको आहे रोज़ी थोरी घणी थिए पई पोइ हाणे इन में अला असांजी ॾे पियो पिया टेम करियूं
3: हींअर पाणी आयल आहे मालिक रोज़ी थिए थी जेको शुक्र आहे माल कयो मिले थो गंजी असां मलान जी रोज़ी पाणी सां आहे